नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। 102.8 FM वर विविध भारतीचं हे मुंबई केंद्र आहे। आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 8 श्रावण शके 1948, अर्थात दिनांक 30 जुलै इसवी सन 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आमचं आजच्या सभेचं प्रसारण आता सुरू होत आहे। या सभेत आपणा सर्वांचं तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपला दिवस आनंदात जाओ या शुभेच्छांसह आजच्या सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने।

आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोक

विधानसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर एफडीएचे निर्बंध. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जन गण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 2 ऑगस्ट रोजी विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा संकल्प अभियान सुरू करणार आहे. युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे. अंमली पदार्थमुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबईसारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल, असं लोढा यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. राज्यातील 2 लाखांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असून कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दिसत असली तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे. हे अरकट हा शासन आणि बँकांमधील आर्थिक वाटपाचा भाग असून त्याचा शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख पात्र खात्यांची यादी जाहीर केली असून दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पर्जन्यमानासह 84% अधिक खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या कोयना जलसागराचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं करण्यात आलं आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी झाल्याचं त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं देण्यात येणारा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पंडित

0: गोपाळपुरात दाखल झाल्या. गोपाळकाला झाल्यानंतर श्री विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पालख्या विठ्ठल मंदिरात आल्या. गोपाळपूर नगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. मानाच्या पालख्यांनी श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर विविध भागातून पंढरपुरात आलेल्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ व्यंकट गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. लेफ्टनंट जनरल डॉ माधुरी कानिटकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं हे पद रिक्त झालं आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं एलपीजी सिलेंडर वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅस चोरी करून काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अन्न आणि पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकानं छापा टाकून रंगेहात पकडलं. पथकानं गॅस टँकरसह 88 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा एथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. भारताच्या दिलीप गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकंदर 15 पदकांची कमाई केली आहे. राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर यंदाच्या खरीप हंगामात चिंतेचे ढग कायम आहेत. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
1: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. पेरणीची लगबग देखील सुरू झाली. जिल्ह्यात साधारणतः 9 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होत असते. 4,55,173 हेक्टरवर कापसाची लागवड झाली तर 2,28,000 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. तूर ज्वारी उडीद मका बाजरी या पिकांचे लागवड क्षेत्र मात्र यंदा घटले आहे. अखंडित पावसामुळे अद्यापही 1.5 ते 2 लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर आता शेवटच्या आठवड्यांच्या दरम्यान पावसाने दडी मारली. ऊन देखील तापले त्यामुळे पिकं प्रभावित झाली. मात्र आता पुन्हा पावसाने कमबॅक केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. जिल्ह्यात अद्यापही पाहिजे तसा समाधानकारक व जोराचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणी साठा नाही. परिणामी चारा टंचाई व पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूणच चांगला पाऊस व्हावा आणि शेती पिके बहरावी अशी प्रार्थना बळीराजा करीत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रीकांत राऊत यवतमाळ.
0: रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली असून कालपासून पाणी पातळीत आणखी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात काल सर्वाधिक पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात काल झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान. राज्यात सर्वत्र उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर FDA निर्बंध आणि राज्य सरकारचा वीर शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राजकपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: विविध भारती का ये मुंबई केंद्र है 102.8 FM पर. अब सुनते हैं भूले बिसरे गीत कार्यक्रम का शेष भाग.

योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.

0: यांची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे, राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर. देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार. गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई. आता सविस्तर बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान

देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितलं। यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणले। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला। या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळले। 2 वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कायद्याअंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळामध्येच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेत काल वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीतांप्रमाणेच सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं। याअंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे। छत्तीसगडमधील बस्तर दसरा उत्सवामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विविध आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत। 164 सदस्यांच्या या शिष्टमंडळात परगणा मांझी चालकी समुदाय प्रमुख, बस्तर पांडुमशी संबंधित प्रसिद्ध आदिवासी युवा कलाकार, आदिवासी समुदायांचे प्रतिनिधी आणि बस्तरमधील पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे। यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील उपस्थित राहणार आहेत। विकसित भारत 2047 संकल्पनेला बळ देण्यासाठी आणि देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 2 ऑगस्ट रोजी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत। युवक आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल ही माहिती दिली। अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्धची ही 100 आठवड्यांची देशव्यापी लोकचळवळ मोहीम असेल। या मोहिमेचं नेतृत्व माय भारत या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे केलं जाईल। तरुणांना नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि सक्रिय बनवण्याच्या उद्देशानं चालवलं जाणारं हे एक ऑनलाईन युवा नेतृत्व आणि सामाजिक सहभाग व्यासपीठ आहे। मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची सुरुवात आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आहे। कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारानं वरळी इथं या अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे। अंमली पदार्थ मुक्त राज्यासाठी ड्रग्ज फ्री मुंबई सारखं अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येईल। मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समितीची स्थापना केली जाईल असंही लोढा यांनी सांगितलं। देशात होणारं नवं संशोधन उच्च तंत्रज्ञान स्टार्टअप लघु आणि मध्यम उद्योग याद्वारेच भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला गती मिळेल असं मत केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं। नवी दिल्लीत आयोजित 22व्या JRD टाटा स्मृती व्याख्यानामध्ये ते काल बोलत होते। ते पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर मेड इन इंडिया नावानं ओळखल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांनी स्पर्धा आणि गुणवत्ता याबाबतीत विश्वासार्हता प्राप्त करून महत्वाचं स्थान निर्माण करण्याची आवश्यकता आहे। यासाठी केंद्र सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलली असून त्यामध्ये संशोधन विकास आणि नवोन्मेषासाठी 1 लाख कोटींच्या निधीची तरतूद, तसंच भारताचं AI धोरण आणि सेमीकंडक्टर धोरण यांचा समावेश असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। गुजरात बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। बिहारमधील बांकीपूर, मध्य प्रदेशमधील दतिया आणि गुजरातमधील मंजलपूर विधानसभा जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानं बिहारमधील बांकीपूर विधानसभा

जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। तिन्ही जागांच्या निवडणुकांचे निकाल 3 ऑगस्टला जाहीर होणार आहेत। बिहार सरकारनं दरभंगातील रायम मधुबनी इथल्या साखरीतील बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। उत्तर भारतातील श्रावण महिन्यातील वार्षिक कावड यात्रा आजपासून सुरू होत आहे। या यात्रेदरम्यान गंगा नदीचं पवित्र जल आणण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक उत्तराखंडमधील हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्री यांसारख्या तीर्थक्षेत्रांना भेट देतात। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सरकारांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे। उत्तर प्रदेशात कावड घेऊन जाणारे यात्रेकरू आणि इतर प्रवाशांच्या सुरळीत प्रवासासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत। जपानमधील भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे। अद्यापही बचाव आणि शोधकार्य सुरू आहे। किमान 62 लोक जखमी झाले असून अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत। 7.1 रिक्टर तीव्रतेचा हा भूकंप क्युशू बेटावरील कुमामोटो प्रांतामध्ये झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास रचला आहे। भारताच्या दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल मोरसिंगानकत यानं रौप्य पदकाची कमाई केली आहे। तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं। या स्पर्धेत दोनदा पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं असे एकंदर 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे। ओडिशामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे। आतापर्यंत एकंदर 4 लाख नागरिकांना पूरस्थितीचा फटका बसला आहे। प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। महानदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, कर्नाटक, पंजाब, उत्तराखंड आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर। देश व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान मोहिमेचा प्रारंभ करणार। गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील 3 विधानसभेच्या जागांसाठी आज पोटनिवडणूक। आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची केली कमाई। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो.
2: मिस

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलैअखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.50 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. मुंबईत ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. देशाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी चळवळ उभी राहणं आवश्यक असून अंमली पदार्थाची परिसंस्था नष्ट करावी लागेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसोबत नशामुक्त भारत घडवण्याचा संकल्प केला. राज्य शासनानं विनाअनुमती मुख्यालय सोडणाऱ्या तसंच अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक जारी केलं. प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यानं कार्यालयातून किंवा मुख्यालयातून बाहेर जाण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी पूर्वपरवानगी घेणं बंधनकारक आहे.

सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या काही कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहणं, उशिरा येणं तसंच पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणं अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यानं शासनानं ही बाब गंभीरतेनं घेतली आहे. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणं किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहणं ही अनधिकृत गैरहजेरी मानली जाईल असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलीस कारवाईच्या विरोधात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित झालं. आज सकाळी सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर जेव्हा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईवरून घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी केली. सभागृहातल्या कामकाजादरम्यान आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीतही सर्व खासदारांना प्रश्नोत्तराचा तास सुरळीत होऊ देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणणं हे संसदीय परंपरेला अनुसरून नसल्याचं बिर्ला म्हणाले. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज स्थगित झालं. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावरच्या संदेशातून त्यांना ही माहिती दिली. अजिंक्यनं भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2023 वेस्ट इंडिज दौऱ्यात तर शेवटचा एकदिवसीय सामना 2018 इंग्लंड विरुद्ध खेळला होता. त्यानं आपल्या कारकिर्दीत 85 कसोटी सामने, 90 एकदिवसीय सामने आणि 20 T20 सामने खेळले आहेत. जागतिक कनिष्ठ स्क्वॅश सांघिक विजेतेपदाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं प्रवेश केला आहे. कॅनडातल्या ऑन्टेरियो इथं भारतीय पुरुष संघानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला. उपांत्य फेरीत भारताचा सामना आता अमेरिकेशी होईल. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेकडून 1-2 असा पराभूत झाला. राज्यात अनेक भागात आज पाऊस सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडल्यानं 10 प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गडचिरोली शहरातल्या सखल भागातल्या वस्त्या जलमय झाल्या होत्या तर भामरागड तालुक्यात पुरात अडकलेल्या 49 जणांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूनं सुखरूप बाहेर काढलं आहे. भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1/2 मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 1,35,592 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे गडावर जाणाऱ्या पायी मार्गाचा काही भाग खचला असून भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा मार्ग तातडीनं बंद करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून आजपासून खरीप हंगामातील पिकांसाठी डाव्या तसंच उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू करण्यात येणार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश हसे यांनी ही माहिती दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार। लोकसभेची काल मंजुरी। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर। आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर। नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला। तसंच लांब उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारे मुरली श्रीश शंकर यांचंही बिर्ला यांनी कौतुक केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली। वारंवार विनंती करूनही कामकाजात व्यत्यय येत असल्यामुळे सभापतींनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून निवेदनाची मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत केली ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला। कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधी पक्ष सदस्यांनी शहा यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली। मात्र अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्ष सदस्यांची मागणी फेटाळली आणि शून्य प्रहर पुकारला मात्र विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला। अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी केली। दरम्यान राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत

कौतुक करण्यात आलं. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज मांडलं जाणार आहे. हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट्स गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाही तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या 3 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. बिहारच्या बांकीपूर, गुजरातच्या मांजलपूर आणि मध्य प्रदेशाच्या दातिया इथं मतदान सुरू आहे. मतदानाला सकाळी 7 सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 मतदान सुरू राहील. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी 11 पटणाच्या बांकीपूर विधानसभेच्या जागेसाठी 11.5%, गुजरातच्या मांजलपूर इथं 14.24%, मध्य प्रदेशच्या दातिया इथं 32.32% मतदानाची नोंद झाली आहे. IASV त्रिवेणी या तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या नौकानयन मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांशी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी या महिला अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं आणि साहसाचं कौतुक केलं. या मोहिमेच्या माध्यमातून महिलांनी कठोर लष्करी मोहिमा पार पाडण्याच्या महिलांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या समजुतींना मोडीत काढल्याचं सिंग यांनी यावेळी सांगितलं. शारीरिक क्षमता, मानसिक कणखरता आणि नेतृत्व गुण हे लिंगनिरपेक्ष असतात हे या मोहिमेनं सिद्ध केल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा ॲथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादू गावित यानं सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल यानं रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात पात्रता फेरीसाठी उतरणार आहे. ही पात्रता फेरी नीरजने यशस्वीरित्या पार केली तर तो उद्या पदकासाठी खेळेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारतानं 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकं अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8 क्रमांकावर स्थान मिळवलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. समाज माध्यमावरच्या चित्रफीत प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. कॅनडाच्या ऑन्टेरियो इथं सुरू असलेल्या स्क्वॅश कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं इंग्लंडला 2-1 असं पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताची लढत अमेरिकेशी होणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिला संघाचा अमेरिकन संघाकडून पराभूत झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या 1795 यात्रेकरूंची 23 तुकडी पोलीस बंदोबस्तात आज जम्मूहून बालतालसाठी रवाना झाली तर 1943 यात्रेकरू

बालतालहून जम्मूत परतले आहेत. जम्मूहून अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या 1,34,201 झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हिमाचल प्रदेशातल्या किन्नोर कैलास यात्रेला आजपासून सुरुवात झाली. श्रावण महिन्यात सुरु होणारी ही यात्रा 10 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हवामानानुसार यात्रेच्या वेळापत्रकात बदल केला जाऊ शकतो अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ओडिशामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून एकंदर 4 लाख नागरिकांना पूरपरिस्थितीचा फटका बसला असून चौघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आसामच्या काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये होणाऱ्या या मुसळधार पावसाचा परिणाम आसाममधील सीमावर्ती जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्येही जोरदार पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे नदीला नाल्यांना पूर आला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. आज दिवसभरात मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी तसंच राजस्थानचा काही भाग, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, माहे, कर्नाटक, मराठवाडा, पंजाब, उत्तराखंड आणि विदर्भच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशात एप्रिल ते जून या 3 माहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक राज्यसभेत आज मांडलं जाणार, लोकसभेची काल मंजुरी. नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलन या मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर। नीट परीक्षा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आजही संसदेत गदारोळ। राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण। ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 15 पदकं मिळवून 8व्या स्थानावर। आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे। या विधेयकांतर्गत संघटित पेपर फुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग विधेयक मांडताना म्हणाले। या विधेयकात पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यास ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली। हे विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं आहे। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी आज राज्यसभेत लावून धरली। ती मान्य झाली नाही तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला। अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांचं वर्तन नकारात्मक राहिल्याची टीका केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी केली। गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। लोकसभेत नीट पेपर फुटीसह विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यांनी पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांनी जिंकलेलं सुवर्णपदक आणि मोहम्मद बासिल यांनी जिंकलेल्या रौप्य पदकाचा विशेष उल्लेख केला। प्रश्नोत्तराचा तास पुकारला गेल्यावर विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडायला सुरुवात केली। नीट पेपर फुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांकडून बळाचा वापर या मुद्द्यांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली। जंतरमंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले। तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले। नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत

अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं. नशामुक्त भारतासाठी नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त मुंबई करणं अतिशय महत्वाचं असून आजची युवा पिढी यात अतिशय मोलाचं योगदान देणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. मुंबईत अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अंमली पदार्थ हे भारताला आतून पोकळ करायचं कारस्थान असून आपल्याही देशातल्या काही शक्ती यात सामील आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अंमली पदार्थांच्या विरोधातली लढाई साधी नाही तर त्यासाठी सामूहिक युद्ध पुकारावं लागेल. संबंधित सरकारी विभाग, शिक्षण यंत्रणा, पालक, विद्यार्थी, युवा या सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील आणि हे युद्ध जिंकण्यासाठी तरुण पिढीचा निग्रह अतिशय गरजेचा आहे असं फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी शपथही दिली. देशात एप्रिल ते जून या तिमाहीत सोन्याची मागणी वर्षाच्या तुलनेत 6% घसरून 131.4% आल्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालात म्हटलं आहे. सीमाशुल्कात झालेली वाढ, सोन्याची खरेदी कमी करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि हंगामी कारणांमुळे खरेदीत आलेली मंदी यामुळे ही घट झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी 139.7 टन इतकी होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45.10 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11.43 लाख हेक्टर आणि तुरीची पेरणी 10.67 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. 1 जून ते 27 जुलै या कालावधीत राज्यात सरासरीच्या 94% पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सरासरीच्या 96% पाऊस झाला होता. नवी मुंबईतल्या एका पंचतारांकित उपाहारगृहाचा अन्न परवाना रद्द करायचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. भांडी धुण्याच्या ठिकाणी आणि गोड पदार्थांच्या विभागात आलेले 2 कीटक वगळता इतर बाबींमध्ये सदर उपाहारगृहाची कामगिरी चांगली असल्याचं तपासणीत आढळून आलं आहे. ही बाब प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठानं अधोरेखित केली. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल पुरुषांच्या पॅरा अॅथलेटिक्समध्ये 100 मीटर T47 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदकाची एकाच वेळी कमाई करत इतिहास घडवला. दिलीप महादुगावित याने सुवर्णपदक तर मोहम्मद बासिल याने रौप्यपदक मिळवलं. तत्पूर्वी पुरुष गटाच्या लांब उडी स्पर्धेत मुरली श्रीशंकर याने रौप्यपदक पटकावलं. या स्पर्धेत 2 पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताने 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदक अशी एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत 8वा क्रमांक मिळवला आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफीत प्रसारित करून त्यांनी आज आपण निवृत्त होत असल्याचं म्हटलं. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. धाराशिव जिल्ह्यात येडशीजवळ काल रात्री झालेल्या एका पिकअप आणि ट्रकच्या अपघातात 2 यात्रेकरू ठार झाले तर अन्य 17 जण जखमी झाले. भरधाव वेगानं जाणाऱ्या ट्रकनं पिकअपला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी यात्रेकरूंना धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व यात्रेकरू गुरुपौर्णिमेच्या निमित्त दर्शनाला शिर्डीला गेले होते. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर अमरावती मार्गावरच्या लाखापूर इथं आज सकाळी झालेल्या ST बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अपघाताचा तपास करत आहेत.
राज्यातल्या अनेक भागात आज

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 राज्यसभेत आज सादर झालं असून त्यावर चर्चा सुरू आहे। या विधेयकांतर्गत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना 7 ते 10 वर्षांची कैद आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह विधेयक मांडताना म्हणाले। विधेयकात पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस तरतुदी नसल्याची टीका विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली। जंतर मंतर वर्षा विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले। तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांची मोजदाद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले। राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। 27 जुलै अखेर ऊस वगळता 144.36 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117.69 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे। येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थमुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थमुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे। अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती। तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: FM 102.8 पर आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र। स्टूडियो की घड़ी में शाम के 5:02 हो रहे हैं। समय है कार्यक्रम छाया गीत का, तो प्रस्तुत है कार्यक्रम छाया गीत।
2: बाहर से तो वैसा ही दिखता रहता है लेकिन भीतर उसका जीवन खत्म होता जाता है।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू। वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता। पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार। क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस। जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट। राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे। विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी यातल्या तरतुदींची माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते, असं ते यावेळी म्हणाले। विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला।
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है। ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है। पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है। सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया, इसको कैसा रोकना।
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली। जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले। तसंच रॅपिड ऍक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदादीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले। नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही, असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं। जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं। नीट यूजी पेपर फुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशी सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिली आहे। मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांचाही तातडीनं पुन्हा आढावा घ्यावा असंही सरकारनं पोलिसांना सांगितलं आहे। या प्रकरणी 13 गुन्हे दाखल झाले होते। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं। कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं। हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे, असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले।
2: यह विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है। यह किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है। और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो। अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए।
0: विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्या के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला। लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या। भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला। जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली। हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 82% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. 27 जुलै अखेर ऊस वगळता 144 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 117 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते वाढीच्या अवस्थेत असून भात आणि नाचणीची पुनर्लागवड सुरू आहे. सोयाबीनची सर्वाधिक 45 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस 36.5 लाख हेक्टर, मका 11 लाख हेक्टर आणि तूर 10 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. येत्या 2 ते 4 वर्षात अंमली पदार्थ मुक्त मुंबईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अंमली पदार्थ मुक्त मुंबई अभियानाचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.
3: एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची.
0: वयाच्या 21-22 वर्षापासून जर युवा व्यसनांपासून दूर राहिले तर आयुष्यभर त्यापासून दूर राहण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवांनी व्यसनाला ठाम नकार द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय मराठी भाषा विभागानं घेतला असून यानिमित्त होणाऱ्या 99 नांदी साहित्य संमेलनांसाठीही 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. परदेशात होणाऱ्या 12 संमेलनांसाठी CSR माध्यमातून 2 कोटी तसंच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या 13 विद्यार्थी साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी 25 लाख, याप्रमाणे राज्यातल्या 13 विद्यापीठांना मिळून 4 कोटी रुपये असा एकंदरीत 18 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला असल्याचंही सामंत यांनी यावेळी सांगितलं. वास्तू अद्ययावत करण्यासाठी 1 कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सोपवला. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्याने आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आतापर्यंत 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 123 मिलीमीटर पाऊस झाला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातले 25 मार्ग बंद आहेत. छत्तीसगडमध्ये अधिक पाऊस झाल्यानं भामरागड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असून 700 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यात SDRFची पथकं तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरध्वनीवरून परिस्थितीचा आढावा घेतला. चंद्रपूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून शेतकरी सुखावले आहेत. मात्र आज जिल्ह्याला जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेले 2 दिवस होणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. शहरात नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयासमोरचा रस्ता खचल्यामुळे एक कार त्या खड्ड्यात कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. हवामान विभागानं जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आजसाठी तर पुणे तसंच नाशिक घाट परिसराला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अकोला, वर्धा, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 5 कोटी रुपये देणार. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. आणि गडचिरोलीत मुसळधार पाऊस, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
4: FM 102.8 पर श्रोताओं आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र. प्रस्तुत है कार्यक्रम जयमाला.
5: अभी आपने सुना भारतीय सेना का गीत. गीत संगीत और गायक कलाकार थे कैलाश खेर. कार्यक्रम का अगला गाना मोहम्मद रफी की आवाज में है. इसे हमने लिया है फिल्म दो रास्ते से. गीत आनंद बख्शी ने लिखा है, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल का

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा। पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू। वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश। आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। जागतिक पातळीवरची सुरक्षाविषयक सद्यस्थिती आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचे उपाय याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली। सध्या जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे सुरक्षा व्यवस्थेवर होणारे परिणाम, त्याचा भारताच्या आयात निर्यात साखळीवर

0: होणारा परिणाम, संघर्षग्रस्त भागांमध्ये राहणाऱ्या भारतीयांची तसंच खलाशांची सुरक्षितता इत्यादी विषयांवर या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा, वाणिज्य मंत्री पियुष गोयल, जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी हे मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीला उपस्थित होते. उपस्थित मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचं सादरीकरण केलं आणि सर्व वस्तूंची आयात विना अडथळा सुरू राहण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती यावेळी दिली. राज्यसभेत आज पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. विधेयक सादर करताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यातल्या तरतुदींची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी असलेली सरकारची वचनबद्धता यातून दिसते असं ते यावेळी म्हणाले. विधेयकावरच्या चर्चेला सुरुवात करताना या विधेयकात केलेले बदल केवळ दिखाव्यापुरते असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
1: इस अमेंडमेंट बिल का हम स्वागत करते हैं, लेकिन ये अभी भी अधूरा है. ये पेपर लीक होने के बाद भी इसकी कार्रवाई को मजबूत करना ये जरूरी है. पेपर लीक होने से रोकने की मजबूत व्यवस्था इसमें नहीं है. सिर्फ आपने आंकड़े बदले, लेकिन आपका इंटेंशन आपने इसमें नहीं बताया. इसको कैसा रोकना.
0: त्यापूर्वी आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस बळाचा अवाजवी वापर झाल्याचा आरोप करत यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगणमन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. कालच राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. हे केवळ घटनादुरुस्ती विधेयक नसून देशाची संस्कृती अस्मिता जपणारं विधेयक आहे असं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले.
2: या विधेयक राष्ट्र गौरव का विधेयक है. या किसी राज्य के खिलाफ नहीं है, किसी व्यक्ति या किसी विचारधारा के खिलाफ नहीं है. और जब राष्ट्रगान हो तो उसके साथ साथ राष्ट्र गीत का भी गायन हो. अब एक भारत श्रेष्ठ भारत के लिए संपूर्ण वंदे मातरम चाहिए.
0: या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान द्रमुक सदस्य के कनिमोळी यांनी या विधेयकाला विरोध केला. लोकांमध्ये भेदभाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. भाजपा सदस्य संबित पात्रा यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला. जनगणमन आणि वंदे मातरम यांना समान दर्जा देण्याचं आश्वासन राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीसमोर दिलं होतं याची आठवण त्यांनी करून दिली. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी चालवलेल्या पेलेट गन्समुळे जखमी झालेल्या आंदोलकांना वैद्यकीय उपचार मिळतील याची खातरजमा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्ली सरकारला दिले. तसंच रॅपिड ॲक्शन फोर्सनं वापरलेल्या शस्त्रास्त्रांच्या मोजदातीची नोंद ठेवायचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. नागरिकांची गर्दी पांगवण्यासाठी पेलेट गन्स आणि तत्सम साधनांचा वापर करण्यावर पूर्ण बंदी आणायची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. काही अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन्सचा वापर करायची परवानगी पोलीस नियमांमध्ये दिलेली आहे, त्यामुळे जोपर्यंत हे नियम बदलत नाहीत तोपर्यंत अशा शस्त्रांचा वापर बेकायदा ठरवता येणार नाही असं मतही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोंदवलं. जर त्यांचा अवाजवी वापर झाला तर या वापराविषयी नियमावली ठरवून द्यायची विनंती न्यायालयाला करता येऊ शकते असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याला सुचवलं. नीट यूजी पेपरफुटीच्या विरोधात जंतरमंतर इथं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई करू नये अशा सूचना दिल्ली सरकारनं दिल्ली पोलिसांना दिल्या आहेत. मात्र ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना यातून वगळण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशानुसार या प्रकरणी अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत. या प्रकरणी एकंदर 13 गुन्हे दाखल झाले होते. पेपरफुटी प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा समाज माध्यमावरचा संदेश हटवल्याबद्दल मेटाने खेद व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मेटाने सरकारला पत्र लिहिलं असल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन यांनी नवी दिल्लीत आज वार्ताहर

0: सांगितलं. मेटाच्या वरिष्ठ नेतृत्वानं समक्ष हजर राहून या घटनेमागची कारणं आणि अशा त्रुटी टाळण्यासाठी उचलली जाणारी पावलं याचं स्पष्टीकरण सरकारला द्यावं अशा सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराणनं पुन्हा एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यामुळं हा संघर्ष आणखी चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं रिव्होल्युशनरी गार्डच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य केलं. यात 3 जण ठार झाले तर इतर 2 जण जखमी झाले आहेत. इराणचा पाठिंबा असलेल्या आणि इराकमधून कारवाया करणाऱ्या सशस्त्र गटांवर अमेरिकेनं काल सौदी अरेबियाच्या मदतीनं हल्ले केले होते. यात 26 जण ठार झाले होते. दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी इराणची क्षेपणास्त्र रोखल्याची माहिती जॉर्डननं दिली तर कुवेतमधल्या एका इमारतीवर इराणनं केलेल्या हल्ल्यात 1 जण ठार झाला आणि इमारतीचंही मोठं नुकसान झालं आहे. जपानच्या कुमामोतो भागात मंगळवारी झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 28 गेली आहे. मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. 10,000 जास्त लोक सध्या मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. या भागात येत्या काही दिवसात तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असल्यामुळं नागरिकांनी आणि बचावकर्मींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काँगोच्या पूर्व भागात इबोला संसर्गानं 1,500 जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आठवडाभरात इबोलाच्या बळींमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. गेल्या मंगळवारपर्यंत इबोलाचे 3,442 रुग्ण आढळले असून 1,521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अटकेदरम्यान परिस्थितीबद्दल आणि त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा न मिळण्याबाबत संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी ॲलिस जिल एडवर्ड्स यांनी चिंता व्यक्त केली आहे. खान यांना माणुसकी दाखवून त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेण्याची मुभा पाकिस्तान सरकारनं द्यावी असं आवाहन एडवर्ड्स यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. समाज माध्यमावर चित्रफित प्रसारित करून त्यानं आज आपण निवृत्त होत असल्याची माहिती दिली आहे. अजिंक्यच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात 2013 झाली होती. तो आत्तापर्यंत 85 कसोटी 90 एकदिवसीय आणि 20 T20 सामने खेळला आहे. 2018 झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती. 2023 तो वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी संघात आपला शेवटचा सामना खेळला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत जगभरातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्याबाबत चर्चा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला संसदेची मान्यता. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे दिल्ली सरकारचे पोलिसांना आदेश. आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोताओं आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. आइए बढ़ते हैं हम अपने अगले कार्यक्रम की तरफ जिसे लेकर हाजिर होंगे थोड़े ही देर में.

102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत होतात विविध भारतीचं मुंबई केंद्र. रात्रीचे 11 वाजले आहेत. आमची आजची सभा इथेच समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे याच मीटर्सवर. तोपर्यंत अनुमती द्या. शुभरात्री. जय हिंद.